ताली ताक झुमी ताक ताली ताक झुमी ताक झाला आंघो ताक झुगी ताक ताडी गेन ताक नाक ताक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झम धारिता झग धारिता झन झाले कोकू धारी दाखू धारी गेटे ताली झम धारिता झग धारिता झन झाले कोकू धारी दाखू धारी गेटे झम धारी झग धारी झग नाक ताक ताक झुमी ताक झुमी ताक झम धारी झग धारी झाले झाले कोकू